0: कौन फास्ट स्लो
1: कौन सा भी लगा
0: हाँ ये ये ये वाला पांच नंबर नीचे नीचे लेफ्ट वाला